हे दुर्गा देवी, शंभू सदाशिवना प्रिया शांभवी शक्तीशी, देवोनी माताशी चिंतन परायणशी, रत्नप्रियचे सर्व विद्या स्वरूपचे दक्षिणा पुत्री, दक्षिणा यज्ञनो विध्वंस करणार, तपश्चर्याना समये पांदळा पण नाही खाणार की जिथे एमनु नाम अपर्णा एम पडेलू, अनेक वर्ण धरावता पाटला रक्तवर्णना दिव्य